प्राण कूटन बरोबर करत. अरे तू ओळा वागरस तो बेटा कीर्तन भजन पोती प्राण सामना बरोबर सुदो वे जायचे. कारण संगत करो रे सजन की बढ़त बढ़त बढ़त आए. संगत करे दुर्जन की तो घटत घटत नीचे आए. संगत करी छेली गजकी मनमान फल खाए.

घर घर चोटी पकड़ फेरच ये रे सारू काई करो रे भा पानी रांग बांध रे पाल मरे रांग जिंकल रे काल जगासी काल खाए संत माता दिले पाए अरे जगेन काल खायवाळो छ जाहिर से नरधई जावाळ छ ई रेवाळ छेनी पण काई करो 84 स्वीकारो मारे गोपाल कृष्ण रो नाम सत्य तू सत्य तू सत्य सत्य जो चाले वालो छ वो रे घगरा मारो भगवान बाई रावो रावो कोनी राव मेलो छ करण केन मन काई केर छ